सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आज रविवार, भारतीय सौर 14 आषाढ शक 1948, दिनांक 5 जुलै 2026. आता सकाळची 5:56 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: तर मग
1: जिवंतपणीच आई वडिलाची नीट सेवा करणं, ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलेलं आहे त्या आई वडिलांची नीट काळजी घेणे, जे पुत्र आणि पत्नी आहे त्यांचं वेळेवर लालन पालन करणे हे गृहस्थी माणसाचं कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर न करणे हे तथागत बुद्धाने उपासक उपासिकांसाठी आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि शांततेनं शिस्तीनं कुठलंही काम करणे, गडबडीचं काम न करणे, धांदलीचं काम न करणे, विचलित होऊन काम न करणे, शांत बुद्धीने सत्कर्म करणे हे सहावं मंगल उत्तम आहे.

0: स्वतःचं मन आहे. मनाने सुद्धा सत्कर्म करणे, शरीर आहे हे माझं शरीर आहे ह्याचं चिंतन करणे आणि त्या माझ्या शरीराने सत्कर्म मी करीत राहील अशा प्रकारचा रोज चिंतन करणे, माझी वाचा आहे, माझ्या वाचेवर माझा ताबा आहे आणि म्हणून या वाचेनं कुठलंही पाप कर्म, दूषित वचन बोलणार नाही याची खात्री करून मी चिंतन करूनच त्याच भावनेनं वचन बोलत राहील आणि कुठल्याही प्रकारे मद्यपान करणार नाही ज्याच्यापासून अनेक अनेक प्रकारे दुर्गुण निर्माण होतात आणि स्वतःची बुद्धीसुद्धा मनुष्य हरपून बसतो अशा प्रकारचं व्यसन मी करणार नाही आणि धार्मिक कामामध्ये मी तत्पर राहील. धार्मिक कामात जो मनुष्य तत्पर असतो त्याचं नैतिक बल वाढत असतं आणि ज्याचं नैतिक बल वाढत असतं त्याचं दुःख कमी होत असतं आणि तो संपूर्ण सुखी होत असतो. हे सातवं मंगल उत्तम आहे.
1: आताचा पण चिंतन कार्यक्रम ऐकला. आज या कार्यक्रमात गौतम बुद्धांची शिकवण याविषयी भदंत उपगुप्त महाथेरो यांचे विचार ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया किशोरी अमोणकर यांच्या स्वरात संत जनाबाई यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे किशोरी अमोणकर यांनीच.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे कमलाकर भागवत यांनी।

सुधीर फडके यांच्या स्वरातील ही भक्तिरचना आपण ऐकलीत. गीत आणि संगीत सुद्धा सुधीर फडके यांचंच होतं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आर्यन पराडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हृदय चक्रधर यांची रचना अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली आहे राम गडकरी यांनी.

श्रोतेहो भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात गुरु गोविंदसिंगजी महाराज यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे सिंग बंधू यांनी.

आणि श्रोतेहो याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहार या माहितीचा भाग तिसरा प्रसारित करीत आहोत.
1: मंडळी नमस्कार. कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहार या विषयीचा कृषी सल्ला. दुभत्या गायीच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादन व दर्जा दोन्हीमध्ये सुधारणा होते. जी गाय 15-20 लिटर दूध देते ती तिच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चाच्या 38% खर्च शरीर पोषणासाठी, तर हेच प्रमाण 35-40 लिटर दूध देणाऱ्या गायीमध्ये 23% इतके आहे. म्हणूनच जास्त दूध देणाऱ्या कालबडींचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जनावरांची उत्तम प्रजनन क्षमता आणि आहाराचे योग्य व्यवस्थापन याची सांगड घातल्यास पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन घेणे शक्य आहे. तिसऱ्या टप्प्यातील आहार या कालावधीमध्ये दुधाचे उत्पादन कमी होण्यास सुरुवात होते. या टप्प्यात दूध उत्पादनाच्या पहिल्या टप्प्यात कमी झालेले वजन पूर्वपदावर आणण्यास गाय सक्षम असायला हवी, तसेच पोटातील गर्भाच्या वाढत्या गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. भाकड काळापेक्षा या टप्प्यात गायीची स्थिती सुधारणे अधिक फायदेशीर आहे. पशुखाद्यात अतिरिक्त स्टार्टचा पिष्टमय पदार्थ वापर, तसेच आहारातील एकूण पचनीय पदार्थ यांचे प्रमाण 75% जास्त असेल तरच युरियाचा वापर योग्य प्रकारे होतो. अन्यथा हा युरिया त्रासदायक ठरतो, वाया जातो. युरियाचा वापर योग्य रीतीने न झाल्यास त्याचे त्वरित रूपांतर अमोनिया मध्ये होते, ज्यामुळे शरीरातील अमोनियाचे प्रमाण वाढते. हा अतिरिक्त अमोनिया शरीरात शोषला जाऊन रक्तातील आणि परिणामी दुधातील नायट्रोजनचेही प्रमाण वाढते. रक्तातील वाढलेल्या नायट्रोजनमुळे जनावरांच्या गर्भाशयाचा सामू कमी होतो, ज्यामुळे गायीच्या पोटातील गर्भ आणि गर्भाशयावर विपरीत परिणाम होतो आणि गायी उलटण्याचे प्रमाण वाढते. चौथ्या टप्प्यातील आहार हा टप्पा म्हणजेच दुग्धपानानंतरचा टप्पा आणि पुढील प्रसूतीच्या सुरुवातीच्या दरम्यानचा कालावधी आहे, ज्याला 60 दिवसांचा भाकड काळ असे म्हणतात. भाकड काळामागील हेतू गायीच्या काशेला स्त्रवित उत्तींचे पुनरुत्पादन करण्याची संधी देणे, तसेच व्यायल्यानंतर त्या दरम्यान आवश्यक जास्तीच्या खाद्याचे सेवन वाढविण्यासाठी पचन संस्थेला ताण तणावातून बरे करणे, चांगल्या प्रतीचा चारा, सर्व प्रकारची जीवनसत्वे आणि योग्य प्रमाणात खनिज मिश्रण या सर्व गोष्टी आहारात अंतर्भूत असायला हव्यात. या कालावधीमध्ये 60-80 ग्रॅम कॅल्शियम आणि 30-40 ग्रॅम फॉस्फरस गायींसाठी पुरेसे आहे. गाभण काळात कॅल्शियम कमी शोषून घेतले जाते. 50 ग्रॅम मॅग्नेशियम दिले तर कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता वाढते. शुष्क घटकांचे सेवन हे शरीराच्या वजनाच्या 2% असावे आणि

0: एकूण शुष्क घटकांपैकी 12% कच्ची प्रथिने असणे फायदेशीर आहे. याबरोबरच दुभत्या जनावरांसाठीचा संतुलित आहार याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
1: आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कृषी सल्ला ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया कार्यक्रमाविषयी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी 7:30 आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेअंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन इथं खेळल्या जात असलेल्या अंतिम आयसीसी T20 सामन्याचं धावतं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि दरम्यान आपण आमचे सर्व कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे ऐकू शकाल. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:15 आहेत. यानंतर परिसर आणि आरोग्यम धनसंपदा हे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळची 6:45 होत आहे. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजा तवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण

0: मेट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरुम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतो हो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोतो हो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उत्संबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयी सुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे, म्हणजे पर्यावरण पूरक जीवन

0: शैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो.
1: हो.
0: आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
1: बरोबर आहे.
0: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे.
1: बरोबर.
0: कुणी या गोष्टी जाणून बुजून करताय असं नाही.
1: बरोबर.
0: पण सहज उपलब्धता
1: नकळत होत आहे.
0: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
1: बरोबर.
0: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
1: बरोबर. अवसट सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही तुम्ही
2: आकाशवाणी
1: त्याबद्दल
3: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल एप्लिकेशनवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज रविवार दिनांक 5 जुलै 2026. सुविचार. मातेसारखी सावली नाही, मातेसारखी मती नाही, मातेसारखे छत्र नाही, मातेसारखे प्रिय काही नाही. आजचा दिनविशेष. आज महाकवी कालिदास दिन. जलसंपत्ती दिन. मुंबई येथे हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना आजच्या दिवशी 1917 झाली होती. पहिला बोलपट आजच्या दिवशी 1928 प्रदर्शित झाला होता. आजच्या दिवशी आझाद हिंद सेनेची स्थापना 1943 या वर्षी झाली होती. रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांचाही आज स्मृतिदिन. आजच्या दिवशी 1996 त्यांचा मृत्यू झाला होता. आताच आपण दिनविशेष ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
4: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
5: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
4: मोबाईल 94-23-13-87-89.
6: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
4: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

0: महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वर्मा मलिक यांचं देशभक्तीगीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं सोनिक ओमी यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
4: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
4: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
5: फोन फरमाईश.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू. केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ. सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन. आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातलं

या एकूण 14 पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ केली आहे. आता हे दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. सुधारित खरेदी दर कालपासून लागू झाल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक

कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक

क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं फडणवीस म्हणाले. दरम्यान आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीनं सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघं परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्रा इथल्या छापखान्यातले कर्मचारी आहेत. या आरोपींना

0: वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन हे सखोल चाचण्यानंतर वापरण्यात आणलं असून वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. काल पुण्यात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया एआरएआयचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी याबाबत माहिती दिली. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतरच वापरात आणली जातात असं मथाई यांनी सांगितलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या मान्यतेनंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती 21 ऑगस्ट हा दिवस राज्य सरकार जलसंधारण दिन म्हणून साजरा करणार आहे. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारानं शासनानं हा बदल केला आहे. यापूर्वी 10 मे हा सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं. आज सकाळी 9:30 वाजेपर्यंत JES महाविद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराज

या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीनं वारकऱ्यांची तपासणीही करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. नरसी ते पंढरपूर दरम्यान 19 ठिकाणी पालखी

भारत सरकारचे प्रतिनिधी तथा साहित्य अकादमीचे डॉ नरेंद्र पाठक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अयोध्या इथल्या श्रीराम मंदिराच्या देणगीत झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना

भारत सरकारचे प्रतिनिधी तथा साहित्य अकादमीचे डॉ नरेंद्र पाठक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अयोध्या इथल्या श्रीराम मंदिराच्या देणगीत झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू. केंद्र सरकारकडून

0: गुडघे दुखी।
1: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:20 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल।
2: ब्रँड न्यू ऑडिओ सीरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल।
3: कधी कधी आयुष्य एखाद्या छोट्याशा लक्षणातून मोठा इशारा देत असतं, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि डॉक्टरांवर ठेवलेला विश्वास अशक्य वाटणारी परिस्थितीही पुन्हा आशेमध्ये बदलते। साधारण 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट, 20 वर्षांची एक शांत अभ्यासू मुलगी आपलं कॉलेज लाईफ आनंदाने जगत होती, पण काही दिवसांपासून तिचं आयुष्य अचानक बदलायला लागलं। सततच्या तीव्र डोकेदुखी आणि अचानक येणाऱ्या फिट्समुळे त्रस्त झाली होती, पण दिवसेंदिवस हा त्रास वाढू लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी तिची तपासणी केली आणि समस्येचं अचूक निदान समजून घेण्यासाठी लगेच सिटी स्कॅन आणि MRI देखील केलं। रिपोर्ट्स आले आणि डॉक्टरांना परिस्थितीची गंभीरता लक्षात आली। तिच्या मेंदूमधील मुख्य रक्तवाहिनीवर तब्बल 4 ते 5 सेंटीमीटरचा फुगा तयार झाला होता। मेडिकल टर्म्समध्ये याला एन्युरिझम म्हणतात। असा फुगा कधीही फुटू शकतो आणि जर तो फुटला तर मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होऊन जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी शांतपणे तिच्या कुटुंबियांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली। या आजारावर एकच उपचार शक्य होता, एन्युरिझम क्लिपिंग सर्जरी। पण ही सर्जरी अत्यंत डेलिकेट असते, कारण सर्जरी करताना जर तो फुगा फुटला तर ऑपरेशन दरम्यान पेशंटचा मृत्यू होण्याची शक्यता 70 ते 80% असते। हे ऐकून घरच्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती। त्यांना हायर सेंटरला जाण्याचा पर्याय देखील देण्यात आला, पण मुलीच्या पालकांनी डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंवर पूर्ण विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला। पालकांचा विश्वास डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंसाठी एक मोठी जबाबदारी बनला आणि त्या विश्वासासोबतच सर्जरीची तयारी सुरू झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने सर्जरीला सुरुवात झाली। सुदैवाने सर्जरी दरम्यान कोणताही धोका निर्माण झाला नाही आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी सक्सेसफुल झाली। योग्य उपचार व काळजीमुळे 5व्या दिवशी ती मुलगी आनंदाने घरी परतली। एक धोकादायक समस्या, योग्य वेळी झालेलं निदान आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंच्या कुशल उपचारांमुळे त्या कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशा आणि आनंद परत आला। कारण कधी कधी उपचारांपेक्षा जास्त ताकद विश्वासात असते।
4: श्री गंगा हॉस्पिटल मध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक यशस्वी सर्जरी सोबत संपूर्ण कुटुंबाला नव्याने जगण्याची आशा मिळते। आणि जेव्हा विषय ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे। मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा। श्री गंगा हॉस्पिटल मध्ये शिवाजीनगर नांदेड।

0: श्री गंगा हॉस्पिटल, एवरी लाइफ मैटर्स।
1: आताच आपण श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 7:25 होत आहेत। यानंतर प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं?
1: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कधीरतांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
0: सर, मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
1: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओपॅथी विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओपॅथी विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
0: सर, मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
1: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जे आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीनेही खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठ संख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की 4 भागांमध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे, आपण ते वाचू शकता www.विश्वकोश.मराठी.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www

0: www.marathiviswakosh.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्ती सुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे. तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूपच छान सर. आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली, इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर, आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
0: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले, परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून. तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड, जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत, भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान. कसं आहे, कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो. म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहिती सुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृती सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण 4 खंडाची माहिती घेतली. पाचवा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्कीच सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषय असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो 6वा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार. आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे 7वा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील. म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन, विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर मुलांना समजायला आवडेल आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल, म्हणजे शेतकी विषयी असेल, अवकाशातली असेल, तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन

0: आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
1: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कला प्रकार उदयास आले त्याच्या सुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
0: खूपच छान सर. क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे. कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
1: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्र रेखा सुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
0: नक्कीच सर. मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: Abi.
1: Abi.
0: Abi. Abi.
1: Abi.
2: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

0: एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार.
1: रसिक श्रोत्यांनो नमस्कार, सुप्रभात. मी डॉक्टर श्रद्धा नेर्लेवाड मापारे डेंटल क्लिनिक येथे कार्यरत आहे आणि मापारे डेंटल क्लिनिकच्या सुंदर हास्य एक अलंकार ह्या आपल्या नेहमीच्याच कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते. दातांचे आरोग्य, दातांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना याबद्दल श्रोत्यांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवणे व त्याबद्दल त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम आपण नेहमीच या कार्यक्रमाद्वारे करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, मुख आरोग्य हे फक्त दातांवरच नाही तर त्याभोवती असणारी हिरडी, जबड्याचे हाड ह्या गोष्टींवरही अवलंबून असते. तसेच बऱ्याच रुग्णांना ब्रश करताना हिरडीतून रक्त येणे, हिरडीवर सूज येणे अशा समस्या पण उद्भवत असतात. तर त्याचे कारण काय, त्यावर उपाय काय यावर आपण आज बोलणार आहोत. तर नेहमीचप्रमाणे डॉक्टर सागर मापारे सर आपले मार्गदर्शन करतील.
2: रसिक श्रोते हो नमस्कार.
1: नमस्कार सर. तर हिरडीचे विकार कोणकोणते याबद्दल प्लीज आम्हाला मार्गदर्शन करा. हिरडीचे कोणकोणते विकार होऊ शकतात व त्याचे कारण काय?
2: श्रोते हो, तसं पाहिलं तर तुम्ही नेहमीच दाताकडेच पाहत असता, म्हणजे दातावर काही डाग आहे किंवा दाताला काही प्रॉब्लेम आहे का, माझा दात तुटला आहे का, माझे दात वेडेवाकडे आहेत का, दातात फटी आहेत का. मात्र आपण नेहमीच कायम दुर्लक्षलेला विषय असतो की आपल्या दातांना जो सपोर्ट देणारा भाग आहे किंवा आपल्या दाताचं जे मेन म्हणजे झाडाची जी माती आहे ती कशी आहे, तर ती महत्वाची म्हणजे ते हिरडा आहे. तर तुमचा हिरडा मजबूत असेल तरच तुमचा दात मजबूत आहे, नाही तुम्ही म्हणताल की माझे दात खूप मजबूत आहेत, हिरडा मजबूत आहे म्हणून तो मजबूत आहे, तर तुम्हाला तुमच्या हिरड्याकडे दुर्लक्ष करून हे चालणार नाही. ते म्हणतात ना की त्या गालिबबद्दल एक शेर आहे, तो तुम्ही ऐकलेला असेल, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. म्हणजे आपल्याला वाटत होतं की बाबा आपला चेहराच खराब आहे, मात्र खरं तर तो आरसा हा जास्त खराब होता. आणि जे एकमेकांच्या कॉन्ट्रावर्शियल आहे ते, म्हणजे तुम्हाला जे वाटतं त्याच्या एकदम विरुद्ध हे असतं. तर तुम्हाला वाटतं की आपले दात हे खूप खराब आहेत आणि आपल्या दातामुळेच आपल्याला सगळे प्रॉब्लेम येत आहेत. ॲक्च्युली दात हा एक प्रकारचा एक हाडच आहे किंवा आपण त्याला म्हणतो की एक प्रकारचा एक डेन्स टिश्यू आहे, तर त्याचं एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे जेवढं इम्पॉर्टन्स तुमच्या हिरडीचं आहे. दाताला जेव्हा कीड लागते त्यावेळेस तुम्हाला ठीक आहे त्याच्यात चांदी भरणे, सिमेंट भरणे किंवा दात तुटल्या तर तुटलेला तुकडा बसवणे, तर ते करणं ठीक आहे. मग दात जर तुमच्या मुळापासूनच हलायला लागले किंवा दातातून हिरड्यातून रक्त यायला लागलं, पू यायला लागला, दाताच्या आजूला सूज यायला लागली, तर तुम्ही नक्की

0: तुम्हाला घाई गडबड असेल तर बोटावर पेस्ट घेऊन ते करणं हे एकदमच चुकीचं आहे. एक ब्रश घ्या, पेस्ट घ्या आणि त्यानंच तो चांगला दात साफ ठेवा, नाहीतर नक्कीच हिरड्याच्या विकारांना आपला दात हा बळी ठरू शकतो. आणि एकदा का हिरड्याचा विकार चालू झाला की मग आपल्याला मग दातामध्ये लुजनिंग होणे, दातामध्ये पू होणे आणि हिरड्यातून वारंवार रक्त जाणे असे आजार आपल्याला होत असतात. म्हणजे एक तर आपली ब्रशिंग टेक्निक आणि ब्रश हा आपला जरुरी आहे. काही काही लोकांना खूपच ॲग्रेसिव्ह किंवा खूप प्रॉब्लेमॅटिक अशा प्रकारचे हिरडीचे विकारसुद्धा असतात, मग त्यांना माउथवॉशेससुद्धा वापरणं गरजेचं आहे. आणि गम ॲस्ट्रिंजंट म्हणजे हिरड्याला मसाज करायचे काही क्रीम्स. आता ह्या क्रीम्सची माहिती तुम्हाला तुमचा जवळचा जो काही दंतवैद्यक आहे तो देऊ शकतो. म्हणजे आपल्या इथं तुम्ही मापार डेंटल हॉस्पिटलवर आलात, मग ती डॉक्टर लेनची आपल्या मापार डेंटलची शाखा असू द्या अथवा आनंद नगरची असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला गम मसाजिंग क्रीम्स हे नेहमी सांगितल्या जातात की बाबा हे वापरा, त्याच्यामुळे हिरडे मजबूत राहतील. कारण आमचा जोर याच्यावर असतो की आजूबाजूचे जे काही तुमचे ऑर्गन्स आहे, सपोर्टिव्ह ऑर्गन्स, ते जर मजबूत असतील तरच हे तुमचे दात हे व्यवस्थित मजबूत राहतील आणि ते खूप काळ तुम्हाला कार्य पण देतील.
1: बरोबर आहे सर, बरोबर व्यवस्थित क्लीन नाही केले, ब्रश वगैरे व्यवस्थित नाही वापरला तर आजार होऊ शकतात. पण त्यासोबतच तंबाखू गुटखा ह्या गोष्टींचा पण काही हिरडी विकाराशी काही संबंध आहे का आणि तो कसा, याबद्दलही मार्गदर्शन करावे.
0: नाही, ऍक्च्युअली तुम्ही बघा की याच्यामध्ये जे हिरडीचे जे मेन विकार होतात म्हणजे ब्लीडिंग, तर ब्लीडिंग गम्स हा प्रकार तंबाखू खाणाऱ्या माणसांमध्ये थोडा कमी असतो. मग त्याच्यामध्ये वेगळाच प्रकार होतो. त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना बऱ्याचदा ल्युकोप्लाकिया म्हणतो, व्हाईट म्हणजे पांढरा चट्टा तयार होतो हिरड्यावर. काही काही पेशंटला काय होतं, जिंजायल रिसेशन म्हणजे हिरडा खाली सरकून जातो. म्हणजे ज्या ठिकाणी तो व्यक्ती हा तंबाखू अथवा तो चुना मिश्रित जी तंबाखू आहे ती पकडतो, म्हणजे बऱ्याचदा लोकांना तुम्ही पाहत असाल की खालच्या ओठाला ते बाहेर ओढतात आणि त्या ठिकाणी तंबाखू ठेवतात, बरोबर त्या ठिकाणीच हिरडी विकार चालू होतो. सुरुवातीला तो हिरडी विकार असतो आणि नंतर काही कालानंतर वर्षानंतर त्या हिरडी विकाराचं रूपांतरण कॅन्सरमध्ये सुद्धा होत असतं. तर त्याच्या प्रत्येक याच्यावर लिहिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक तुम्ही तंबाखूची जी काही पुडी आहे अथवा सिगरेटचं जे पाकिट आहे त्याच्यावर क्लिअर कट चित्रासहित सरकारनं टाकलेलं आहे की बाबा रे तू तंबाखू खाऊ नको, नाही तर तुला कॅन्सर होणार आहे. सरकार एकदम कॉन्फिडंट आहे. आपल्याला चुक शंका आहे की बाबा होईल की नाही, मी खाल्लं तो काही होणार नाही, माझे ते आजूबाजूचे मित्र खातात त्यांना काही झालं नाही तर मला काय होणार आहे, पण असं काही सीन नसतो बरं का. सरकारला एकदम कॉन्फिडन्स आहे की बाबा होणार आहे, म्हणून ते चित्र छापलेलं आहे. आणि म्हणून तर प्रत्येक म्हणजे तुम्ही कुठं मूवी थिएटरला जा अथवा कुठेही जा, तुम्हाला वारंवार सरकारी जे काही माध्यम आहे त्याच्यातून सांगितलं जातं की बाबा तंबाखू खाऊ नका, नाही तर तुम्हाला कॅन्सर हा होणार आहे. आपणच एक रिस्क घेतो. ते आमचा दादा होता, आजोबा होता, तो पूर्ण आयुष्यभर बिड्या फुगत होता आणि त्याला काही झालं नाही मला काय होणार असं काही नसते. त्याला झालं नाही तुला होणार नाही असं काही नाही. ते कोणालाही होऊ शकतं आणि कधी होऊ शकतं आणि त्याला मेन कारण हे तंबाखू हे असतं. तर तंबाखू खाणाऱ्या लोकांमध्ये आणि गुटखा खाणाऱ्या लोकांमध्ये हिरड्याचे विकार हे अत्यंत घातक प्रकारे होतात. फक्त त्याला दिसायला थोडा वेळ लागतो, मग ज्यावेळी दिसतात त्यावेळी बऱ्याचदा वेळ निघूनही

0: तुम्हाला घाई गडबड असेल तर बोटावर पेस्ट घेऊन ते करणं हे एकदमच चुकीचं आहे. एक ब्रश घ्या, पेस्ट घ्या आणि त्यानंच तो चांगला दात साफ ठेवा, नाहीतर नक्कीच हिरड्याच्या विकारांना आपला दात हा बळी ठरू शकतो. आणि एकदा का हिरड्याचा विकार चालू झाला की मग आपल्याला मग दातामध्ये लुजनिंग होणे, दातामध्ये पू होणे आणि हिरड्यातून वारंवार रक्त जाणे असे आजार आपल्याला होत असतात. म्हणजे एक तर आपली ब्रशिंग टेक्निक आणि ब्रश हा आपला जरुरी आहे. काही काही लोकांना खूपच ॲग्रेसिव्ह किंवा खूप प्रॉब्लेमॅटिक अशा प्रकारचे हिरडीचे विकारसुद्धा असतात, मग त्यांना माउथवॉशेससुद्धा वापरणं गरजेचं आहे. आणि गम ॲस्ट्रिंजंट म्हणजे हिरड्याला मसाज करायचे काही क्रीम्स. आता ह्या क्रीम्सची माहिती तुम्हाला तुमचा जवळचा जो काही दंतवैद्यक आहे तो देऊ शकतो. म्हणजे आपल्या इथं तुम्ही मापार डेंटल हॉस्पिटलवर आलात, मग ती डॉक्टर लेनची आपल्या मापार डेंटलची शाखा असू द्या अथवा आनंद नगरची असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला गम मसाजिंग क्रीम्स हे नेहमी सांगितल्या जातात की बाबा हे वापरा, त्याच्यामुळे हिरडे मजबूत राहतील. कारण आमचा जोर याच्यावर असतो की आजूबाजूचे जे काही तुमचे ऑर्गन्स आहे, सपोर्टिव्ह ऑर्गन्स, ते जर मजबूत असतील तरच हे तुमचे दात हे व्यवस्थित मजबूत राहतील आणि ते खूप काळ तुम्हाला कार्य पण देतील.
1: बरोबर आहे सर, बरोबर व्यवस्थित क्लीन नाही केले, ब्रश वगैरे व्यवस्थित नाही वापरला तर आजार होऊ शकतात. पण त्यासोबतच तंबाखू गुटखा ह्या गोष्टींचा पण काही हिरडी विकाराशी काही संबंध आहे का आणि तो कसा, याबद्दलही मार्गदर्शन करावे.
0: नाही, ऍक्च्युअली तुम्ही बघा की याच्यामध्ये जे हिरडीचे जे मेन विकार होतात म्हणजे ब्लीडिंग, तर ब्लीडिंग गम्स हा प्रकार तंबाखू खाणाऱ्या माणसांमध्ये थोडा कमी असतो. मग त्याच्यामध्ये वेगळाच प्रकार होतो. त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना बऱ्याचदा ल्युकोप्लाकिया म्हणतो, व्हाईट म्हणजे पांढरा चट्टा तयार होतो हिरड्यावर. काही काही पेशंटला काय होतं, जिंजायल रिसेशन म्हणजे हिरडा खाली सरकून जातो. म्हणजे ज्या ठिकाणी तो व्यक्ती हा तंबाखू अथवा तो चुना मिश्रित जी तंबाखू आहे ती पकडतो, म्हणजे बऱ्याचदा लोकांना तुम्ही पाहत असाल की खालच्या ओठाला ते बाहेर ओढतात आणि त्या ठिकाणी तंबाखू ठेवतात, बरोबर त्या ठिकाणीच हिरडी विकार चालू होतो. सुरुवातीला तो हिरडी विकार असतो आणि नंतर काही कालानंतर वर्षानंतर त्या हिरडी विकाराचं रूपांतरण कॅन्सरमध्ये सुद्धा होत असतं. तर त्याच्या प्रत्येक याच्यावर लिहिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक तुम्ही तंबाखूची जी काही पुडी आहे अथवा सिगरेटचं जे पाकिट आहे त्याच्यावर क्लिअर कट चित्रासहित सरकारनं टाकलेलं आहे की बाबा रे तू तंबाखू खाऊ नको, नाही तर तुला कॅन्सर होणार आहे. सरकार एकदम कॉन्फिडंट आहे. आपल्याला चुक शंका आहे की बाबा होईल की नाही, मी खाल्लं तो काही होणार नाही, माझे ते आजूबाजूचे मित्र खातात त्यांना काही झालं नाही तर मला काय होणार आहे, पण असं काही सीन नसतो बरं का. सरकारला एकदम कॉन्फिडन्स आहे की बाबा होणार आहे, म्हणून ते चित्र छापलेलं आहे. आणि म्हणून तर प्रत्येक म्हणजे तुम्ही कुठं मूवी थिएटरला जा अथवा कुठेही जा, तुम्हाला वारंवार सरकारी जे काही माध्यम आहे त्याच्यातून सांगितलं जातं की बाबा तंबाखू खाऊ नका, नाही तर तुम्हाला कॅन्सर हा होणार आहे. आपणच एक रिस्क घेतो. ते आमचा दादा होता, आजोबा होता, तो पूर्ण आयुष्यभर बिड्या फुगत होता आणि त्याला काही झालं नाही मला काय होणार असं काही नसते. त्याला झालं नाही तुला होणार नाही असं काही नाही. ते कोणालाही होऊ शकतं आणि कधी होऊ शकतं आणि त्याला मेन कारण हे तंबाखू हे असतं. तर तंबाखू खाणाऱ्या लोकांमध्ये आणि गुटखा खाणाऱ्या लोकांमध्ये हिरड्याचे विकार हे अत्यंत घातक प्रकारे होतात. फक्त त्याला दिसायला थोडा वेळ लागतो, म्हणजे ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस बऱ्याचदा वेळ निघूनही

0: सुवर्णा माटेगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संदीप खरे यांचं भावगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी.
1: स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
1: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांनी

0: यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड।
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाईश।
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
2: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
3: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
2: आमचा फोन क्रमांक 9404761252
3: 94 04 76 12 52।
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
4: हॅलो, फोन फरमाईश।
5: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 8 वाजत आहेत। यानंतर समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया वैशाली माडे यांच्या स्वरात दिलीप पांढरपट्टे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे सुधाकर कदम यांनी.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे सुगम संगीताचा. आज या कार्यक्रमामधून दिलीप पांढरपट्टे यांच्या काही निवडक रचना आपण ऐकत आहात. गायक स्वर आहे वैशाली माडे यांचा आणि संगीतबद्ध केलेल्या रचना आहेत सुधाकर कदम यांनी. ऐकूया कार्यक्रमातील यानंतरची ही रचना.

श्रोतेहो याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आज या कार्यक्रमात दिलीप पांढरपट्टे यांच्या काही निवडक मराठी गझल आपण ऐकलात. गायकस्वर होता वैशाली माडे यांचा आणि या रचना संगीतबद्ध केल्या होत्या सुधाकर कदम यांनी. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:30 होत आहेत. यानंतर राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: क्षणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युअल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधन

मुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. जेकेब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलक्या पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह
ठाणे

0: रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट, आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात चंदनदास यांच्या स्वरातील काही निवडक गझल रचना आपण ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला वाजिद शिवरी यांची रचना.

श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण कार्यक्रम आहे गझल गीतांचा. आज या कार्यक्रमात चंदनदास यांच्या स्वरातील काही निवडक रचना आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर शेवटी ऐकूया पयाम सईदी यांची रचना.

श्रोते हो, याबरोबरच गझल गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आज या कार्यक्रमात चंदनदास यांच्या स्वरातील काही निवडक रचना आपण ऐकल्या. गझल गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रात 10 बजे सिर्फ विविध भारती पर
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीच्या फोन इन गीतांचा कार्यक्रम फोन फरमाईश.
2: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत.
3: प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोनवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश.
2: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे अनुराग पवळे आणि राजश्री मिरजकर यांनी.
3: तांत्रिक सहाय्य जयराम कंचलवाड घुंगराळेकर आणि संजय उंचेगावकर यांचं.
2: तंत्र निर्देशन बाबूराव डोली.
3: सादर करते राहुल अत्राम.
2: चला तर श्रोते हो ऐकूया आजच्या कार्यक्रमातील हा पहिला फोन.
4: हॅलो.
3: हॅलो नमस्कार.
4: नमस्कार.
3: आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश आपलं स्वागत आहे. कोण बोलताय आपण?
4: देवी आनंद सारू. धन्यवाद.
3: काय करता तुम्ही?
4: काय नाही, शेतात जातो. शेतात करतो.
3: शेती स्वतःची आहे?
4: हो स्वतःची आहे.
3: बरं, किती आहे शेती मग आता? पेरणी झाली या वर्षीची?
4: चालू आहे.
3: शेतीतलं काम करता का घरी काम करता? मग
4: शेताच काम लागलं की शेतात न करतो, नाही तर मग घरीच राहतो.
3: मग मालक काय करतात? घरचे किती लोक आहेत का शेतीमध्ये? गाडी स्वतःची आहे का दुसरं असं जातात?
4: नाही, दुसऱ्याची
3: आहे. बर, मग ही शेती असून मग आता गाडी चालवते. शेती मग तुम्हीच बघताय का? करायत नाही. बर, शेती घेतलेली आहे का अगोदरच? म्हणजे वाडवडिलांची शेती आहे? बर, मग सासरी बुवा आहेत की नाही? आता मग त्यांनी बघत असतील ना शेती? मग वय झालं त्यांचं. बर, मग तुम्हाला किती मुलं आहेत?
4: मला दोन आहेत, दोन मुलं दोन मुली.
3: आणि तुमचं शिक्षण किती झालंय? तुमचं आणि मुलांचं शिक्षण चालू आहे की नाही मग आता?
4: नाही, मोठा मुलगा ड्रायव्हर आहे, बारका मुलगा लेडरचे काम करते.
3: अच्छा, मुलं पण म्हणजे आता हे ड्रायव्हर की मध्येच गेलेत?
4: हो, एक मुलगा गेला.
3: बरं बरं. बर, मग तुम्ही रेडिओ कधी ऐकता? बरं, सगळे काम शेतातलं काम करता घरच
4: राहते. रेडिओ
3: चालूच राहते?
4: चालूच राहते रेडिओ काम करताना.
3: आणि कोणते कोणते कार्यक्रम ऐकतात मग?
4: कार्यक्रम ऐकतो.
3: आवडीचा कोणता कार्यक्रम आहे सांगा बरं जरा.
4: आवडीचा कार्यक्रम
3: ऐकतो. वा, म्हणजे तुमचा रेडिओ चालूच असते?
4: चालूच. बार काय मोबाईल ऐकायचा?
3: बरं बरं बरं, चांगला आहे चांगला आहे. बरं, मग आज फोन फरमाईश मध्ये तुमचा पहिल्यांदा फोन लागला की अगोदर लागला होता? अरे वा, तुमचं बरं आहे मग. तुमचं लोक हो हो, तुमचं बरं फोन लागते. दुसऱ्यांचे लोक वाट बघतात, फोन लागत नाही.
4: टाइम राहते ना, साडे बारा ते दीड राहते, सांगतात ना तेव्हापासून लोक बसतो ऐकतात.
3: बरं बरं, छान बेबी ताई. बरं, आज आपण कार्यक्रमात फोन केला तर तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं? बरं ठीक आहे बेबी ताई, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं हे भीमगीत.

0: હેલો, ફોન ફરમાઈશ.
1: મેડમ નમસ્કાર. મેડમ
0: નમસ્કાર, નાવ સાંગા ને આપલ.
1: ગજાનન સાહેબ રાવકર, ડોંગરગાવકર, તાલુકા મુતકર, જિલ્લા નાંદેડ. થઈ
0: કાય કરતા આપણ ડોંગરગાવ મધ્ય?
1: મેડમ શેતી કરતો ના. મેડમ
0: પેરણી ઝાલી કા કેલી? કામ
1: પેરણી ચાલુ આહે ના મેડમ. આપલો સોયાબીન.
0: અને કિતી એકરા મધ્ય સોયાબીન પેરતાય?
1: 2 એકર આહે બગા મેડમ.
0: બર બર. आणि किती जण येतात आता सध्या शेतात राबायला?
1: शेतामध्ये माझी बायको खाय.
0: अच्छा, आज तर शेतात काम लागलं की जोडीनं दोघ जण सकाळीच येत असाल ना?
1: हो मॅडम.
0: किती वाजता निघालात आज शेतात जायला?
1: सकाळी मॅडम आल्या बघा 7 वाजता.
0: तुम्हाला सोबत पेरणीला मजूर कोण आहेत? बायका लावलेत, पुरुष लावलेत?
1: काय नाही बघा, पेरणीचा
0: माणसं आहेत ते आपलं मॅडम. अच्छा, मग दिवसभरामध्ये आपण आता बाहेरचे माणसं पण लावतो कामाला आणि आपण पण करतो, तर काम आपण स्वतः जास्त करतो का लावलेली माणसं जास्त काम करतात?
1: घरचे माणसं जास्त करतात मॅडम.
0: हा ना, म्हणजे आपण पैसे देऊन पण आपले कष्ट जास्त असतात, त्यांचे कमी होतात.
1: करत नाही जास्त माणसं, इकडे तिकडे गेले बसतात घंटाभर.
0: हा, पण आता तुम्ही दोघं जोडीनी शेतामध्ये येत आहे, दोघं जण जोडीनी काम करताय?
1: मॅडम मी आज टिफन आणलो आपलं, एक रोज चढायचे पेराले.
0: आणि पेरणी करत करत आज आम्हाला फोन लावलात. चला, किती छान वाटलं की शेतात काम करताना सुद्धा
1: आकाशवाणी आपला लय आवडते मॅडम.
0: बर, आज कार्यक्रमामध्ये

0: गाणं कोणतं ऐकणार गे जानन?
1: मोहरामधले टाकूया मॅडम.
0: आता सध्या पाऊस पडायला लागलाय, टिप टिप टिप
1: पाऊस नंबर पडायला बघा मॅडम.
0: चला ठीक आहे, ऐकूया. तुम्ही शेतामध्ये काम करत करत हे गाणं ज्या दिवशी तुम्हाला ऐकायला मिळेल त्या दिवशी सुद्धा असाच पाऊस पडत राहावं. ऐकूया मोहरा या चित्रपटातील गीत.

0: हेलो, नमस्कार.
1: नमस्ते सर।
0: नमस्ते. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश. कौन बोलते है?
1: मी सुरेखा बोलते धन्यवाद।
0: सुरेखा जी, कुठून बोलते अपन? बर, काय करता अपन?
1: काय नाही सर, शेतातली कामं करता।
0: शेती स्वतःची आहे की दुसऱ्याची आहे?
1: स्वतःची जी आहे लोकांची शिकलं जातो।
0: स्वतःची पण आणि लोकांची पण. स्वतःच्या हातून वेळ मिळते का दुसऱ्याकडे जाय काम
1: म्हणजे
0: करायला?
1: स्वतःची तिकडे गावाकडे आहे, इथे दुसरे इथे आम्ही इथं ना आम्ही इथं निघाला राहतो।
0: बर बर. स्वतःच मग कुठल्या गावात आहे शेती तुमची?
1: इकडं कार्याला आहे कृषी मंदिर।
0: कारला म्हणजे बिलोली तालुका का?
1: हा बिलोली
0: बर. इथं मग धनेगाव

0: कोण असते तुमचं?
1: घरचे
0: बर, इथे येऊन दुसरीकडे काम करतात का घरचे? बरं, तुमचं शिक्षण किती झालंय?
1: शिक्षण
0: हा,
1: झालं थोडस थोडस झालं आपापल्या पोटापुरतं येते मग झालं ना ऐकायचं सर
0: बरं. गाणं कोणतं ऐकायचं?
1: येतं सत्य आहे की भगवान हम साथ साथ म्हणलं
0: अच्छा, हम साथ साथ है चित्रपटातील. ओके.
1: हा

0: चित्रपटातील. ओके
1: हाँ
0: ठीक आहे सुरेखाजी, आपण आज कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं हम साथ साथ है या चित्रपटातील हे गीत.

0: सोनं महाग झालं म्हणून ग्राहक कमी झाला होता का?
1: हो झाले होते ना मॅडम, ग्राहक कमी झालं होतं.
0: कारण स्वतः सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असं तर नसतं.
1: नव्हतं मॅडम, त्याच्यामुळे थोडं ग्राहक कमी झालं होतं.
0: हा आता भाव कमी झालेत?
1: झालेत ना आता.
0: अच्छा, तरी किती कमी झाले असतील तुम्हाला काय वाटतं पहिल्या
1: तरी
0: ह्याच्या?
1: 1-1.5 हजार उतरलेत मॅडम.
0: ते तर रोजचं थोडंसं कमी जास्त
1: थोड्या मागे 1-1.5 हजार उतरलेत.
0: अच्छा, पण चढलेतच खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे ते उतरल्याचा काही फरक जाणवत नाही. पूर्वी आता खूप वर्षाचा आपण आलेख घेतला तर इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच वाढलं नव्हतं. का वाढलं होतं बरं एवढं मोठं सोन्याचा भाव का वाढला असेल?
1: आता काय सांगावं मॅडम,
0: युद्धामुळे हा भाव वाढला होता. जेव्हा जेव्हा
1: वाढला,
0: हा जेव्हा जेव्हा
1: परिणाम पडला सोन्यावर.
0: हा तुम्ही व्यवसाय करता, पण जेव्हा जेव्हा देशामध्ये युद्धजनक अशी परिस्थिती कुठेही कुठल्याही देशामध्ये होते त्यावेळेस लोक सोन्याची साठवणूक करायचा प्रयत्न करतात आणि सोन्याचे भाव वाढत असतात, हो ना? चालेल. आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार दिलीपजी?
1: मॅडम मला ऐकायचं होतं बघा, कुमार ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.
0: कुमार गंधर्व यांनी गायलेलं हे गीत आहे, खूप जुनं आहे. चांगली पसंती आहे तुमची.
1: वाढदिवस होता मॅडम आज.
0: अच्छा अच्छा, आणि हे तुमच्या
1: आज लागला मला 62 वर्षाचा छान वाटलं.
0: आणि किती योगायोग पहा ना, तुम्हाला तुमचा फोन लागावा आणि तुमच्या आवडीचं गाणं तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळावं.
1: मॅडम लई दिवस झाला प्रयत्न करत होतो, लागला.
0: खरोखरच आजचा दिवस खूप चांगला आहे. चला दिलीपजी ऐकूया तुमच्या आवडीचं, कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलीप देवीदास काटकर, माळकवठा.
1: काय करता आपण दिलीप?
0: मी सोनारकी करतो मॅडम.
1: अच्छा, किती वर्षापासून व्यवसाय करताय?
0: नाही मॅडम, थोडं खेडा आहे, 2-3 हजारची वस्ती.
1: बर बर.
0: माझा आणि भावाचे 2 दुकान आहेत.
1: अच्छा, आता सोनं महाग झालं तरी
0: उतरलेत मॅडम सध्या भाव.
1: नाही, पण ग्राहक आहे का?

0: नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र, कोण बोलते?
1: फोन फरमाइश का
0: कार्यक्रम फोन फरमाइश स्वागत आहे आपलं. कोण बोलते आपण?
1: बालाजी संभाजी शिंदे, रोहित पिंपळवाण बोलतो साहेब.
0: बालाजी शिंदे, काय करता आपण?
1: शेती करतो साहेब.
0: शेती. पाऊस कसा आहे यावर्षी?
1: पाऊस पडला साहेब 2-3 दिवसांमध्ये आता,
0: पण पुरेसा आहे का पाऊस? जास्त अजून पाहिजे ना? अजून पाहिजे.
1: लागल्यात पेरण्या सुरू झाल्यात, हळदी लावल्यात.
0: अच्छा, तुमच्याकडे नगदी पीक आहे?
1: हो, हळद, कापूस.
0: बरं बरं, कापूसाची लागवड आता जरा कमी होत चालली, कशामुळे कमी व्हायला लागली?
1: कापूस हे जरा बाया भेटणार साहेब.
0: बरं,
1: औषध मारायचं हे करायचं जास्त काम लागले.
0: बरं, हां हां.
1: जास्तीत जास्त आमचे टमाटे हे लावतात, टमाटे.
0: बरं,
1: मालवाचं जास्त.
0: अच्छा, तुमच्याकडे भाजी, हां, भाजीपाला घेतला जातो. तुमच्याकडे फुलशेती पण भरपूर आहे?
1: हो, फुलशेती आहे साहेब.
0: बरं, तुम्ही करता का मग फुलशेती?
1: आम्ही फुलशेती करत आहे भाई, टमाटे, गोबी, हळद.
0: अच्छा, भाजीपाला लागवड करता तुम्ही?
1: हो.
0: बरं, तुम्हाला मग मार्केट कुठे आहे भाजीपाला विक्रीसाठी?
1: आम्ही नांदेडला सांगता साहेब, नांदेड किंवा निजामबाद.
0: बरं, निजामबादला पण जाते तुमचा माल?
1: हो, माल निजामबादला टेम्पो घेऊन येतो साहेब.
0: तुमच्याकडे पाणी पण भरपूर आहे, मुदखेड तालुका म्हणजे पाण्यासाठी हो मुबलक आहे.
1: मुदखेड तालुक्यामध्ये भरपूर पाणी आहे साहेब.
0: बरं,
1: पाण्यात काही कमी नाही, बोर आहे, विहीर आहे, चॅनलला पाणी येते.
0: हा हा, तेच म्हणतोय. बरोबर आहे. बरं, मग केळी पीक घेता का ना तुम्ही? तुमच्याकडे 15 एकर
1: पिकात लागणार साहेब. आमच्या केळी

0: नाही आमच्या गावामध्ये.
1: बरं, तुमच्याकडे नाही आहे, कशामुळे नाही?
0: ऊस हळद
1: बरं,
0: कापूस थोडाफार आणि हा जास्तीत जास्त तर माळ उजार.
1: हो ठीक आहे, म्हणजे बारमाही शेती आणि नगदी शेती हा तुमचा प्रयोग आहे सगळा.
0: हो साहेब.
1: बरं शिंदेजी, मग आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
0: अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चनच्या मुलाचं आणि त्याच्या सुनेचं गाणं ऐकायचं साहेब आपल्याला.
1: सांगा चित्रपट सांगा ना तो कोणता आहे ते.
0: बिनती और बबली.
1: गीताचे बोल कजरार एक ऐकताय का?
0: हा हा हा.
1: वा, चांगलं गीत सुचलं तुमचं.
0: हो साहेब.
1: चला ठीक आहे बालाजीराव शिंदे, आपण आज कार्यक्रमात फोन केलात, ऐकूयात आपल्या आवडीचं बंटी और बबली या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो, फोन फरमाईश.
1: आपलं नाव सांगा ना.
2: मी रघुनाथ सफाने बोलतो, तळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून.
1: काय करता आपण?
2: मी 100% अंध आहे मॅडम. मी बीएससी केलं आहे आणि मी सामाजिक कार्य राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्रामध्ये कार्यकारिणी सदस्य आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काम करते आमची शाखा.
1: हा हा हा. आणि या शाखेमध्ये तुम्ही काय काम करता?
2: कार्यकारिणी जे अंध लोक आहेत त्यांना काही राशन पाणी काट्या काही असं सामाजिक संस्थेकडून मिळवून देणं असं काम करतो.
1: अच्छा.
2: जे आम्हाला जेवढं जमत तेवढं करतो प्रयत्न मॅडम, हे मोठमोठ्या डोनर लोकांकडे जाऊन अंध व्यक्तीला मिळवून देणं.
1: अच्छा. कुणी डोनेशन दिलं आणि चांगलं त्यामध्ये काम झालं गेलं असेल तुमच्या गावामध्ये किंवा इतर ठिकाणी?
2: हो ना.
1: काय दिलं होतं असं डोनेट केलं होतं एखाद्याने?
2: तर प्रोजेक्टमध्ये 18 एप्रिल 2026 ला 100 अंध व्यक्तींना आम्ही 1000 रुपयाचे राशन आणि 100 रुपये प्रवास भाडे दिले अहमदपूरला.
1: अच्छा अच्छा.
2: आणि गेल्या वर्षी 60 व्यक्तींना दिलं आणि प्रत्येक महिन्याला व्यंकटेश साहेब सोसायटी पुणे यांच्यातर्फे 30 व्यक्तींना 1000 रुपये मिळवून देतो जे गरजू अंध आहेत त्यांना.
1: बर. रघुनाथजी, आज कार्यक्रमामध्ये कोणतं गाणं ऐकणार?
2: हा मॅडम, माझं 30 जून 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत मला आणि त्याबद्दल आणि दादा कोंडकेचं एक गीत ऐकावं.
1: ऐकूया तुमच्या आवडीचं दादा कोंडकेंवर चित्रित झालेलं हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
3: बोला दाजीबा.
4: बोला दाजीबा.

0: हेलो,
1: नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश.
0: मैं
1: तुमचं नाव सांगा, गाव सांगा.
0: गंगाराम गोडबोले,
1: मुगटमध्ये काय करता?
0: शेतामध्ये काम करता,
1: शेती स्वतःची आहे का दुसऱ्यांची?
0: शेतामध्ये पिचकाट मारत आम्ही,
1: हो, शेत कुणाचं आहे, दुसऱ्याचं आहे की तुमचं स्वतःचं आहे?
0: साहेबाचं.
1: बरं, तुमच्याकडं शेती नाहीये.
0: आमची शेती जवळकडे आहे,
1: बरं, मग तुमची शेती कोण करते?
0: इथं करता घरी चुलत करतात.
1: बरं, मग तुम्ही तिकडे गेले?
0: हा,
1: किती दिवसापासून गेले तुम्ही तिकडे?
0: 5-6 वर्ष झाले.
1: बरं, मुलं वगैरे कुठे आहेत मग आता?
0: पुण्याला, नारायणला पुण्याला काम करते.
1: कंपनीमध्ये काम करते.
0: हा,
1: बरं बरं. आता तुम्ही मजुरी तुम्हाला किती मिळते बरं साधारणतः?
0: मजुरी होती 500 रुपये मजुरी.
1: 500 रुपये. बरं, आता शेतातली
0: सगळं तुमच्या घंटा बोलले आम्हाला.
1: बरं, रेडिओ कधी ऐकता बरं तुम्ही सगळ्या या कामामधून?
0: मोबाईल ऐकतो. हा
1: आता मोबाईलवर सोय झाली, त्याच्यामुळं रेडिओ ऐकायला सोपं झालं. बरोबर आहे. बरं, ठीक आहे गोडबोलेजी, आपण आज कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो, नमस्कार।
0: नमस्कार। कोण बोलते सर? नांदेड केंद्रला।
1: हाँ, आकाशवाणी नांदेड केंद्र। तुम्ही कोण बोलताय, कुठून बोलताय, सांगा एकदा।
0: मी पाचोड रेल्वे स्टेशन पाचोड बोलतो सर।
1: मुदखेड? मुदखेड तालुका आहे का?
0: हा, मुदखेड तालुका आहे।
1: बरं, तुम्ही कधी फोन लावला होता यापूर्वी?
0: अहो, फोनच लावाय नाही, खूप बऱ्या लावून बघत हो लई मी तुमचा त्या नाही, मग तुमचा फोनच लागत नाही, आता जाहीर मध्ये हलो बघा।
1: बरं, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे गोविंदजी। काय करता तुम्ही?
0: मी शेती
1: किती आहे शेती?
0: शेतकरी हो सर। आता धंदा होता मिस्त्री व्यवसाय आपला, ते लेबर भेटणे मला बंद करून टाकलं 2 वर्ष झालं।
1: बरं, शेती किती आहे मग?
0: शेती जास्त नाही, 3 एकर शेती आहे।
1: बरं, यावर पाऊस झाला का नाही अजून?
0: पाऊस पाऊस झाला सर, पाऊस झाला, पेरणी झाली।
1: पाऊस यावर्षी कमी आहे काय? तुमचं काय गणित आहे?
0: नाही नाही काय नाही, निसर्ग आहे सर, कधी कधी होती माणसाला थोडं क्षण करावं लागतं ना।
1: बरं, ते काय अल निनोचं संकट आहे म्हणतात, यावर्षी पाऊस कमी, पुढच्या वर्षी
0: हा
1: पाऊस
0: म्हणाले
1: कमी।
0: सर, आम्ही त्याच्याला माफ करणार, जे होईल ते होईल विचार करणार। कापूस लागवड झाली, गेले 28 तारखेला कापूस लावला आहे आम्ही।
1: एवढा एवढ्या लवकर पाऊस लागत असेल, तुमच्याकडे पाणी आहे?
0: हो
1: हा
0: लावला,
1: हा
0: म्हणजे काय झालंय ते नंतर व्हायरस आले कोळ्याच्या नंतर, त्याच्यावर
1: अच्छा
0: वरती जे फुलट चिकन आले ते,
1: अच्छा अच्छा अच्छा म्हणजे ते
0: हा ते खाल्ले गोड चार नाशलेत काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे थोडं लवकर आले आणि पत्तो लावली आहे 1 एकर 1.25 एकर।
1: बरं, आता या तुम्ही कापूस लागवड जरा जिल्हा

0: परत कमी झाली आपल्याकडं, कशामुळे कमी व्हायला लागली?
1: हा नाहीतरी त्यांना आता जवळजवळ कापूस गुड झाला आहे सर, पाण्याची व्यवस्था असल्यामुळे लवकर लावला.
0: तुम्ही चांगला लावला पाऊस मग. हा कापूस
1: नाही, पाऊस नंबर एक झाला आता. नाही गाव जाणू टाकलं याच्यावरलं वारीतलं पाऊस आलं ती पंढरीची वाट.
0: तुम्ही जाता वारीला कधी?
1: नाही असं काय नक्की पक्क जात नाही सर. बरोबर वय झालं आता 70 वर्ष जवळपास.
0: छान, बरोबर.
1: शेतीमध्ये काम करून करून
0: हो हो नाही नाही आता बरोबर आहे. तुम्ही वय आता वाढत्या वयानुसार म्हणजे आराम पाहिजेच आहे. चला ठीक आहे गोविंदजी, आज बोलून आपल्याशी आनंद वाटला. गोविंदजी आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं हे भक्तिगीत.

0: आताच आपण श्रोत्यांच्या फोनवर आधारित कार्यक्रम ऐकलात, फोन फरमाईश.
1: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता अनुराग पौळी आणि राजश्री मिरजकर यांनी.
0: तांत्रिक सहाय्यक जयराम कंचलवाड घुंगराळेकर आणि संजय उंचेगावकर यांचं.
1: तंत्रनिर्देशन बाबूराव डोली.
0: सादर करते राहुल अत्राम.
1: फोन फरमाईश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
2: श्रोते हो, आताच आपण श्रोत्यांच्या आवडीच्या फोन इन गीतांचा कार्यक्रम ऐकलात, फोन फरमाईश. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मित्रांनो, आपल्या या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे सुंदर कार्यक्रम ऐकत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागेली तालुका मुतखेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली एक सुंदर नाटिका ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन शाळेच्या मुख्याध्यापिका धर्मश्री दुलबा लोणे यांनी केलं आहे. चला तर मग ऐकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागेली तालुका मुतखेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा छानसा कार्यक्रम.

0: नमस्कार बालमित्रांनो, आज आपण गम्मत जमत या सदरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागेली तालुका मुदखेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया थेंब थेंब जीवन ही नाटिका. सहभाग कुमारी श्रावणी अनिल गव्हाणे, कुमारी तेजस्विनी माधवराव गव्हाणे, कुमारी श्रावणी माधवराव गव्हाणे आणि लक्ष्मीकांत गजानन कुराडे. मार्गदर्शक सौधर्मश्री दुलबा लोणे. मुख्याध्यापक आर आर टोंपे सर सहशिक्षक, नागराज कांबळे सर सहशिक्षक, वंदना नरवाडे सहशिक्षिका.
1: नमस्कार मान्यवर आणि प्रिय मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक छोट्या गावातील

0: अरे बापरे, आज पुन्हा विहिरीत पाणी नाही. रोज पहाटे उठून पाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागते. किती दिवस असं चालणार?
1: आई, तू एवढी थकलीस का?
0: बाळा, आज 3 तास रांगेत उभी होते तरी फक्त अर्धी बादली मिळालेली आहे.
1: आई, मी हातपाय धुते ग, पिण्यासाठीही पाणी नाही तर आंघोळ कशी करू? आई, मी मोठी झाल्यावर आपल्या गावात भरपूर पाणी आणीन. आपण गावात मोहीम राबवूया काय पाणी बचतीसाठी?
0: हो बाळा, पण आजपासूनच बदल करूया.
2: अरे हो हो, मी येतोच.
1: काका, नळ बंद करा ना.
2: अरे रे, विसरलोच.
0: तुम्हीच पाणी वाया घालवाल तर गावाचं काय?
1: आमच्या काळात असं नव्हतं ग, पावसाचं पाणी साठवायचं, झाडे लावायचं, त्यामुळेच तर पाऊस भरपूर पडायचा. धोधो
0: प्रत्येक घरोघरी जाऊन आपण जनजागृती करूयात.
1: मुलांना, मानवाने पाण्याचा खूप अपव्यय केला आहे, म्हणूनच पृथ्वीवर पाणी कमी कमी होत आहे.
2: आतापासून काळजी घेईन.

0: मध्ये
1: पाणी वाचवा, पावसाचे पाणी साठवा, झाडे लावा, झाडे जगवा,
2: झाडे लावण्याचा कार्यक्रम ही घेऊया।
0: पाणी वाचवा,
3: भविष्य वाचवा,
0: पाणी वाचवा,
3: भविष्य वाचवा,
0: आज वाचवा थेंब,
3: उद्या वाचेल जीव,
0: आज वाचवा थेंब,
3: उद्या वाचेल जीव,
0: झाडे लावा,
3: पाऊस वाढवा,
0: झाडे लावा,
3: पाऊस वाढवा।
1: तेव्हा पुन्हा पृथ्वीवर पाणी वाढले।
4: जर पुढील महिन्यात पाऊस पडला नाही तर टँकर आणावा लागेल, म्हणजे अजून खर्च वाढेल।
5: हो तर
2: पावसाचे पाणी साठवून साठवणूक करूयात, छतावरील पाणी साठवूया।
5: आपण फक्त पावसाची वाट न पाहता उपाय करायला हवे।
1: छतावरील पाणी साठवूया, पिण्यायोग्य पाणी फक्त 1% आहे आणि बाकी जमिनीने व्यापलेला आहे। मला स्वप्नात पाणी देवता दिसल्या, त्यांनी सांगितले की आपण पाणी वाचवले तर समस्या सुटेल।
5: पाऊस नाही, विहीर कोरडी, पीक जळाली, पाण्याची समस्या संपूर्ण देशात वाढली आहे। झाडाची तोड, नदी पात्रात बांधकाम आणि भूजलाचा उपसा हेच कारण आहे।
4: अरे बापरे, आज पुन्हा विहिरीत पाणी नाही।
5: पृथ्वीवरील जीवन पाण्यावर अवलंबून आहे, पण जेव्हा माणूस निसर्गाचा समतोल बिघडवतो तेव्हा निसर्गही इशारा देतो।
1: निश्चय करूया, आपण पाणी जपून वापरूया, पाणी वाया घालणार नाही अशी शपथ घेऊया।
5: पाणी टंचाई समस्या इतर गावाची झालेलीच आहे, परंतु राज्याची पण समस्या झालेलीच आहे।
1: पाणी म्हणजे जीवन, प्रत्येक थेंब अमूल्य आहे।
5: आई आई, नळाला पाणी आले काय?
4: नाही ग बाळा, आजही नळ कोरडाच आहे।
1: जर आपण पाणी वाचवले नाही तर जनावरांना पाणी मिळणार नाही, उद्या त्याला पिण्यासाठी पाणी उरणार नाही, शेताला, पिकांना, फळांना पण मिळणार नाही।
4: काल आणलेलं थोडं पाणी आहे ते जपून वापरा।
5: आपल्या गावात इतकी पाणी टंचाई का आहे?
1: पाणी वाचवले पाहिजे, नळ उगाच चालू ठेवू नये, पावसाचे पाणी साठवले पाहिजे आणि भरपूर झाडे लावलीच पाहिजे, झाडांचे संगोपन केले पाहिजे, त्यांना जपले पाहिजे, ते लेकरांप्रमाणे हो।
4: लोक सतत पाणी वाया घालवतात, झाडे तोडतात आणि पावसाचे पाणी साठवत नाही, म्हणून पाणी टंचाई आहे।
2: अरे तो आज टँकर येणार म्हणे,
4: खरंच का?
5: पाणी हे अमूल्य रत्न आहे, त्याचं मोल नाही,

0: निसर्गाची देणगी आहे, ती आपण सगळ्यांनी सांभाळली पाहिजे. आजपासून पाणी वाया घालवणार नाही. मी प्रत्येकाला पाणी संवर्धनाचा संदेश देईल. पाणी सांभाळण्याची जबाबदारी आपलीच आहे. हो, पण खूप लोक रांगेत उभे असतील.
1: मी पण पाणी भरायला येते.
0: उद्यापासून आपण पाणी बचत मोहीम सुरू करूया. गावातील लोकांनी एकजूट दाखवून प्रत्येक घरात पाणी साठवण्याची व्यवस्था केली पाहिजे. पाणी टंचाई का होते?
2: पावसाचे पाणी साठविण्यासाठी मोठमोठ्या टाक्या बनवू शकता.
3: अरे, आधी आम्हाला पाणी द्या.
0: नाही, आम्ही आधी आलो.
2: भाऊ, भांडू नका, पाणी सगळ्यांनाच मिळेल. घाई गडबड कोणीच करू नका.
0: पाऊस कमी पडतो म्हणून पाणी टंचाई होते. झाडांची तोड करणे, पावसाचे पाणी साठवण न करणे, भूजलाचा वापर करणे, गळत असलेले नळ.
3: मग आपण काय करायला पाहिजे?
0: बघा, पाण्यासाठीही लोक असे भांडतात. आज आपण पाणी टंचाई बद्दल चर्चा करूयात. आपल्या गावात खूपच पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
2: गावामध्ये जास्तीत जास्त झाडे लावूयात.
1: अगदी बरोबर. नळ उघडे ठेवू नये, झाडे लावली पावसाचे पाणी साठवावे.
0: मग उपाय काय?
3: झाडे लावूया, पावसाचे पाणी साठवूया. पाणी वाया घालू नका, पाणी जपून वापरा.
2: नळ चालू ठेवायची सवय बंद करायलाच हवी. नळ कुठे चालू दिसला तर बंद करावा.
1: पाणी टंचाई का होते? आपण काय करू शकतो? का पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम सुरू करूया. थेंब थेंब जपूया, पाणी वाचवा, पाणी वाचवा.
2: थेंबे थेंबे तळे साचे, म्हणी प्रमाणे पाणी साठवूया.
0: आपण उपाय शोधलाच पाहिजे, काहीतरी केलेच पाहिजे. प्रत्येकाने महिन्यातून एक झाड लावूया. उद्यापासून श्रमदान एकजुटीने काम केल्यास अशक्य काहीच नाही.
2: आपण शेततळे बांधूया का? घराघरात पावसाचे पाणी साठवूया.
1: शहरात सुद्धा परिस्थिती वाईट आहे. टँकरवर अवलंबून राहावं लागतं.
2: पाणी टंचाईचा परिणाम फक्त घरापुरता मर्यादित नाहीच. शेती, उद्योग, जनावर सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो.
0: थेंब थेंब पाणी जपूया, पाणी काटकसरीने वापरूया. पाणी टंचाई म्हणजे केवळ पाण्याचा अभाव नाही, तर जीवनशैलीतील चुकांची परिणती आहे.
2: आमच्या काळात की नाही, वर्षभर विहीर भरलेल्या असायच्या, पण आता सगळ्या विहिरी, नदी, तलाव कोरडे ठक्क दिसतात.
0: आजपासून नाही तर या क्षणापासून मी पाणी वाया घालवणार नाही. मी प्रत्येकाला पाणी जपून वापरण्याचा संदेश देईल. आपल्या प्रयत्नामुळे आता गावात पाणी साठा वाढला आहे.
1: मी गाडी धुताना नळ बंद ठेवेन.
2: आम्ही सर्वजण झाडे लावू. पाणी थेंब थेंब अमृत आहे, त्यातच जीवन दडलं आहे.

0: सुंदर।
1: आई नळाला पाणी आले।
2: हो बाळा, आता पाणी टंचाई कमी झाली,
3: कारण आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले।
0: पाणी आहे तर जीवन आहे, पाणी वाचवा, भविष्य वाचवा।

आताच आपण नाटक ऐकली थेंब थेंब जीवन, यात सहभागी विद्यार्थी होते श्रावणी अनिल गव्हाणे, तेजस्विनी माधुराव गव्हाणे, श्रावणी माधुराव गव्हाणे, लक्ष्मीकांत गजानन कुराडे.

0: सादर करते राहुल अत्राम।
1: तर बालदोस्तांनो, याबरोबरच आजचा आपला गम्मत जम्मत हा कार्यक्रम इथेच थांबूया। आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आम्हाला खात्री आहे। पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या गम्मत जम्मत कार्यक्रमात। नमस्ते।
2: बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकलात गम्मत जम्मत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात प्रारंभी दलेर मेहंदी यांच्या सुरातील हे अल्बम गीत.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर केतकी माटेगावकर यांच्या स्वरात संदीप खरे यांचं बालगीत संगीतबद्ध केलं आहे सलील कुलकर्णी यांनी।

0: कळत नाही.
1: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण कार्यक्रम आहे मिश्र संगीताचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मिलिंद जोशी यांची रचना. संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

देवाने भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.

यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी, इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापन सोपं नव्हतं, पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती. म्हणूनच

अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालताच किल्लेदार शरण आला. किल्लेदार शरण आला, बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. यावेळी 15 वे वर्ष होते.

शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या स्वरातील हा स्वराज्याचा पोवाडा आपण ऐकलात. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अदनान सामी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील कौसर मुनीर यांची कव्वाली, संगीतबद्ध केली आहे प्रीतम यांनी.

आणि श्रोते हो, अदनान सामी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील या कव्वालीबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचा महिला भगिनींसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्तिमार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्चं झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात माळण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फुल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा ह्या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहितच आहे. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बल्य आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो. असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे, आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यांनी.
0: असे एक एक शोध
1: घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
0: बरोबर.
1: गुलाबाचं देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
0: बरोबर.
1: अँटी एजिंग पण तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
0: बरोबर.
1: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
0: बरोबर.
1: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय, गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
0: ओके.
1: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं. ते अँटी ऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
0: असे एक एक शोध त्याच्यातनं लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत,
1: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
0: बर.
1: म्हणजे ती पुष्पौषधीच असतात मानसिक रोगांवर, त्याचा जास्त डिप्रेशन.
0: बरोबर.
1: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं, कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
0: ओके.
1: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
0: असं
1: शोध लावत

0: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
1: लागल्यासारखं गेलं आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यानं सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा तसं करून बघा.
0: बरोबर.
1: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
0: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क, पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे?
1: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असती ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच, आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
0: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली?
1: नाही, ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
0: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का? म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
1: नाही तसं वापरता उपयोगी नाही, कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशक मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळं आपण घरात च्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
0: बर. आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो? म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
1: मग ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
0: बर.
1: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेनमध्ये खूप फायदा होतो.
0: बर.
1: निशिगंधाच्या पाण्याचा.
0: बर बर.
1: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतं.
0: म्हणजे नुसतं पाकळ्या?
1: हा, पाकळ्या.
0: बर. म्हणजे ब्रह्मकमळाचं काही करायची गरज?
1: हा, नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
0: बर. म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
1: साखरेबरोबर ब्रह्मकमळा.
0: हो हो.
1: निशिगंधाचा आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
0: बर. मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का? मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
1: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत.
0: बर.
1: ते सीझन मध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
0: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणालात तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
1: नाही,
0: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
1: देशी गुलाब आहे तो सहजपणे येऊ शकतो.
0: बर.
1: गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो.
0: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या असतात,
1: गुलाबी पाकळ्या असतात त्याला वास असतो.
0: बरोबर.
1: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंगनं छान येती.
0: बर.
1: निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो.
0: बर.
1: जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकती. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
0: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते.
1: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे ती खोकल्यावर आहे.
0: बर.
1: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे. आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
0: तुम्ही म्हणालात तसं. आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण

0: सहज लावू शकतो,
1: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचा आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
0: हा म्हणजे हा एक त्याचा
1: औषधी उपयोग आहे.
0: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशी ही फुलं असतील, तर त्या त्या वेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
1: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत, ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
0: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
1: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
0: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी?
1: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
0: कडुलिंब म्हणजे गुढी पाडव्याला आपण वापरतो,
1: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
0: बर.
1: आणि लसूण असते, लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची.
0: बर.
1: कडुलिंब आणि लसूण आणि त्याच्यात जर तुम्ही थोडंसं गोमूत्र घातलं
0: बर
1: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
0: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठी ही उपयुक्त आहे?
1: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
0: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
1: तो कडुलिंब, लसूण हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
0: आणि
1: गोमूत्र थोडंसं घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग
0: बरोबर
1: वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
0: खरंय, त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे?
1: हा, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
0: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
1: तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फूल खाण्याची वापरण्याची त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
0: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा. मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
1: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला, शेतात,
0: बरोबर,
1: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात.
0: बर.
1: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
0: बरोबर.
1: आता काटेसावर म्हणून फुलं असतात. काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
0: बर.
1: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
0: बर.
1: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे

0: तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बरं, मग ती पावडर करण्याची प्रोसेस
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत.
1: हा, ते
0: उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात का?
0: नाही, काटेचावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं, आणखी कुठली आहेत?
0: बहावायची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
1: बरोबर,
0: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं,
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात.
1: बहाव्याच्या त्याचे उपयोग काय?
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
0: उन्हाळ्यात येतो. मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बरं, गुलकंद म्हणजे फक्त साखर
0: खडी साखर, आणखीन त्या पाकळ्या, असं तुम्ही काचेच्या बरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत.
1: बरं,
0: आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
1: बर,
0: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर, आणखी आहेत कुठली अशी फुलं?
0: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
1: बर,
0: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची साल,
1: बर,
0: दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली आपल्या ट्रॉलीमध्ये वगैरे तर ती झुरळ होत नाहीत.
1: बर,
0: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
1: बर,
0: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट, सर्दी, खोकला, दमा बरा होतो.
1: बर,
0: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं, फुलं, साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता, तो हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर,
0: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ? का कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: नाही, सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ. आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बर,
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं, ते वॉटर लिली.
1: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जे आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात, ते वॉटर लिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते,
1: म्हणजे गुलाबी
0: जो आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा, पण कमळाचा जास्त होईल.
1: बरोबर.
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवलीत आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय कमळाच्या पाकळ्यांचा हे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बर,
0: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे.
1: बर,
0: झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातला आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर,
0: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीय मोठी तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर, एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का? असं विचार.
0: सुरंगीचं स्पेशली तसं आहे. सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत.
1: बर,
0: आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
1: बर
0: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्माने इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही कारण आपल्याकडे अजून येत नाहीत. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात
1: आहेत,
0: वेंगुर्ला सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात, आणि तिथली जी सुरंगी आहे ती

0: अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
1: बरोबर.
0: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
1: बरोबर.
0: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
1: बर
0: तरी पण तुम्ही चालू शकतो.
1: बर.
0: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
1: बरोबर. म्हणजे पण खर तर तो ऋतू उन्हाळा
0: असतो,
1: पण त्यांचे गुणधर्म
0: थंड असतात.
1: बरोबर. त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
0: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा. बहावा पण थंडावा देतो.
1: बरोबर.
0: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, ते थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे, ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
1: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म, त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितलीत, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात. धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
1: बर.
0: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
1: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
0: आहेत, पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे.
1: बर.
0: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे.
1: बर.
0: बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
1: बरोबर. आता या ज्या औषधं म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का, म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे, किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
0: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती, सगळी चालू शकतात. तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
1: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
0: करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशकं मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत. आपल्या घरच्या बागेतली, कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत? किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग, अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ते केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत, पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडासा कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण, ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातलीत तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडंसं फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो, अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना. आपण गवती चहा घरात लावू शकतो.
1: बर.
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
1: बर.
0: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर.
0: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण, आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ

0: होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर आपलं पाणी उन्हाळ्याभर सुगंधित होऊ शकतं
1: आणि त्याच्यामध्ये
0: थंडाव्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळं वाळा आपण लावू शकतो, वेखंड घरी लावू शकतो.
1: बर,
0: वेखंडाचे पण कंद मिळतात, तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
1: बर,
0: कोरफड लावू शकतो आपण, कोरफडीमुळं खोकला कमी येतो, केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा आपण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळे खोकला कमी होतो, तुमच्या शरीरातला ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
1: तुळस असावी घरात,
0: तुळस
1: आपण असतेच म्हणजे बरेच.
0: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या तिच्या फायद्यामुळं, की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे, आपलं आरोग्यच चांगलं राहतं त्यामुळं.
1: बरोबर,
0: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो, त्यामुळं
1: बरोबर
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
1: बरोबर,
0: वातावरण चांगलं होतं, वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
1: बरोबर,
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
1: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
0: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात, पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या, खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात, गुच्छानी येतात.
1: बर,
0: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे, रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
1: बर,
0: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला
1: नुसताच बर,
0: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा, खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिलीत हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं, तर त्यासाठी
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे, केस काळे राहतात त्यांनी, पांढरे
1: व्हायचं प्रमाण
0: कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं. आणखीन अरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्प औषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात, की म्हणजे सुवासामुळं आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर,
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात, तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी, कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर,
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून, तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला, काहीही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो. आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
1: बर,
0: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते प्राजक्ताच्या पानाने.
1: बर,
0: अनंताची जी फुलं असतात पांढरी, जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं,
1: बरोबर,
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं, की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो.
1: बर,
0: असं त्या औषधी फूल आणि त्याची मुळं खूप औषध आहे. त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अरोमा थेरपी,

0: आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. ॲरोमाथेरपीमध्ये तेलांचा वापर होतो, तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइलमध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर ॲरोमाथेरपीचा खूप उपयोग होतो.
1: बर.
0: आणि कनोजमध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत.
1: बर.
0: तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि ॲरोमाथेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. ॲरोमा म्हणजे वास, सुवास. ही ह्याच्याच या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं, पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही. त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात तसं, हे सुगंधित फुलांचा आपण या ॲरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली.
1: साधारण कुठली फुलं सांगाल?
0: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई, चमेली, सोनचाफा होऊ शकतं, लव्हेंडरची फुलं मिळतात.
1: बर. म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
1: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
0: माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं, विसर्जन करतो. असं नाही. त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता, त्यामुळे त्याचं फुलांचं पानं, फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचा वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं. त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची, पाण्यात घालून ठेवायची, आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली, आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे. ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा. हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
1: नक्कीच.
0: हे मी सगळं जे आता तुम्हाला सांगितलंय ते मी, माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत, वापर झाल्यानंतर का फेकू नये, त्याचा पुढे काय उपयोग होईल, असं शोधत शोधत माझ्या छंदातून, वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिणीताई, वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली. कारण तुम्ही म्हणालात तसं, ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ, प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीचामध्ये नक्की लावू शकतो.

शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून. सांगेल कथा शौर्याच्या ती अभिमानाच्या धैर्याच्या. मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या. सांगेल सारा इतिहास ती सांगेल खुणा पुसलेल्या. दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या. रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद. युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद. सांगेल आक्रमणे परकीयांची सांगेल गुलामगिरीचा अपमान. सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान. निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल. प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल. भाषांबद्दल बोलेल ती सांगेल परंपरा.

संस्कृती, स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप, कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचा असेल तिला देशाभिमानाचं रोप. शब्द. तसं तू बरंच जाणतेस, आता हेही जाण. बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण. खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल, हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मोल. शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट, शब्द म्हणजे लख ऊन, शब्द म्हणजे धुकं दाट. शब्द जाणतात सार काही, शब्दही बोलतात शब्दातून. जमलं तर, पटलं तर काढ त्यांना भात्यातून. मौन काही वाईट नाही, मौनाची एक भाषा असते. पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते. भाषा असो कोणतीही, शब्द असतात महत्वाचे. शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही, एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही. प्रॅक्टिकल वागूया का थोडं? म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला, पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही. प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही. आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही. काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर. प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर. कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर. आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर. खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून? खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून? घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून. आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून. सार सार समजून आता जगू वास्तवात. स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात. आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे, तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं. त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत,

तर श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैवइंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून एका शतकापेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेज यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली चौथी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्रीनिवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉद्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉद्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे.
फिफा

0: विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत, त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्य

0: पूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नीमूबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या। या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली, तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसी अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली। विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाठ यांचा विजय झाला। त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत। 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली। छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं। पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली। नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं। इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते। या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं। शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या। काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला। आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला। जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता। माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला। यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली।
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला आहे।

अमरीकी अंदाज भी सीखे हम यारब के राज भी सीखे अमरीकी

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम. जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर माटुंगा शिवाजी पार्क परिसर घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 च्या सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची

0: मुंबई, उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरु करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळमृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचं आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना

प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पटवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

Good.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगूच शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज, पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा

0: पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा हजारो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया.

0: फ्रेंड्स, आताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी, निभाऊ आपली जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
1: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपणच तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं जी आहेत, ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधांसाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
0: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा, पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून

ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोड वरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचं छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
4: श्रोते हो, ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार ही

0: प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: इससे बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: आज तर पार्टी हबीब
3: आधी चैंपियन बरोबर सेल्फी घेऊया।
4: आयडिया इथेच करूया पार्टी,
2: पिझ्झा पार्टी।
3: येस, चल तुझं कार्ड आणि पिन दे,
4: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन।
5: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
2: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
3: ऐकलं नाही? नो शेअर।

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्य

0: राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलंय. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं

0: सर्च करतो
1: मग आजचा चहा तुझ्याकडून
0: हो हो
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: श्रोते हो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही तो आहे संवादाचा एक सेतू निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
4: सहज संवाद
6: सहज संवाद
4: श्रोतहो ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर
7: भावनेला लकटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादीची जी आत्ता सध्या ज्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
1: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेली आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्याच्यामुळं काय होते की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्यायोगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
1: आम्ही तर 76% काम आमच्याच स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलमं आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये.

0: आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे. आणि ते मॅपिंग, त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो, त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय, तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो, अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय, प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं, तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 मतदार जुन्या मतदार यादीतील नाव शोधा, म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा, असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही, तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती, कुठल्याही समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे, मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओ कडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचं, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्र प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झालेला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर ह्या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्ट मध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही, तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते,

त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही. कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांची द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं

0: ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही. कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काही तो त्याला थांगपत्ता नसेल तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल. ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल. ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल. आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 च्या मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट्स त्यावेळी द्यावे लागतील, आता नाही.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत. आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा झालेला आहे. तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील, प्रगणक, हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते. आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये, महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे. अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत. कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे. तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली, तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय

अमन से खेलेंगे होली, कर वतन मुश्किल में है सरफरोशी की।

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला

0: फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 OPEC+ देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश OPEC+ चे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं

0: कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, ओटीटीवरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाजमाध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाजमाध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाजमाध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि
2: सुरीली धडकन चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोडी ही देर में.